आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. रसिक हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 13 श्रावण शके 1948, अर्थात 4 ऑगस्ट 2026. मी अजय घरडे आजच्या या प्रसारणामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. शुभ सकाळ श्रोते हो. आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगल ध्वनीने.

रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम. भक्ती संगीत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

श्रोतो कार्यक्रमाची सुरुवात आवाज आणि संगीत किशोरी अमोलकर यांची होती आणि ही रचना संत सोयराबाई यांची.

शुद्ध हो आवाज विठ्ठल शिंदे यांनी सहकारी यांचा होता. रचना ज्ञानेश्वर पुंसेकर आणि संगीतकार मधुकर पाठक. आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz वर.

संत तुकारामांचा अभंग गातो झालं तर मंगेशकर आणि संगीत होतं श्रीनिवास खरे आणि शोध हो भक्ती संगीत या कार्यक्रमात आता इथेच थांबूया.

लक्षात ठेवा आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. आता ऐका कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेचच 6:40 विचार पुष्प अंतर्गत आज साहित्यिक नासी फडके यांच्या जयंती निमित्त चिंतन आणि लेखन आहे. प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं वाचक स्वर आहे. बाबासाहेब खराडे यांचं. त्यानंतर लगेचच 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

7025 मिनिटांनी ईश्वर देव 7025 मिनिटांनी आपण ऐकू शकणार दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून. त्यानंतर आम्ही प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. त्यानंतर लगेचच आम्ही प्रसारित करू 7045 मिनिटांनी नाट्यसंगीत हा कार्यक्रम. 7045 मिनिटांनी शेवटी आपण ऐकू शकाल अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम. आम्ही प्रसारित करू 8:40 लोकसंगीत. आज सकाळी 10 वाजता विविधांतर्गत नमस्कार अमरावती या सदरात आम्ही आज माझा कलाप्रवास गझलकार रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर यांच्याशी नितीन भट यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या बातचीतीचा भाग दुसरा शोध हो आज आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीत गंगा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि 11 वाजता स्मृतिगंध या अंतर्गत गायक कलाकार किशोर कुमार यांनी गायलेले काही हिंदी गीत आणि त्यांच्या जीवनावरील काही माहिती या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. सकाळी 11 वाजता स्मृतिगंध या कार्यक्रमात.

दुपारी ठीक 12 वाजता वनित मंडळ हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर श्रोते हो, आज रात्री 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल ठीक 7:30. हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू शकतो. आणि रात्री ठीक 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनी मुद्रण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. किंवा शोधे हो, हा कार्यक्रम नसल्यास आपण आनंद घेणार विविध भारती प्रसारण सेवेचा.

श्रोतो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसे राष्ट्रीय समाचार आपण नियमित आणि निर्धारित वेळेत ऐकू शकाल. हे समाचार आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्झ. श्रोते आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प.
1: भाषा हे अभिव्यक्तीचं सर्वोत्तम माध्यम मानलं जातं. भाषेचा प्रभावी उपयोग करता येणाऱ्या व्यक्तींनी कला, साहित्य, राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आढळतात. मराठी सारस्वतांच्या मांदियाळीतील असंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे नासी फडके. कलेकरता कला ही भूमिका घेऊन आयुष्यभर विविधांगी लेखन करणाऱ्या नासी फडके यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतचा. फडके हे तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक. मराठी साहित्य क्षेत्रात पहिले कथाकार अशीही त्यांची ओळख आहे. मराठी साहित्याला नवी दिशा देताना त्यांनी मराठी भाषा अधिक सोपी केली, भाषेत सहजता आणली. सर्वसामान्य वाचकांना आकर्षित करील अशा भाषेत त्यांनी मराठी भाषेचं सौंदर्य उलगडून दाखवलं. त्यामुळं मराठीत बाबा पदमजी आणि लक्ष्मण शास्त्री हळबे यांनी कादंबरी हा साहित्य प्रकार रूढ केला. यांच्यानंतर हरिभाऊ आपटे आणि नाथ माधव यांनी मराठी कादंबरीचं मर्म नेमकेपणानं हेरलं आणि अनेक कादंबऱ्या लिहिल्या, कादंबरी हा साहित्य प्रकार लोकप्रिय केला. हरिभाऊंच्या नंतर नासी फडके यांनी कादंबरी हा साहित्य प्रकार नुसताच लोकप्रिय नव्हे तर या कालखंडाला फडके युग संबोधण्या इतपत लोकप्रियता मिळवली. कोणतीही साहित्य निर्मिती करताना लेखकाची त्या भाषेवर हुकूमत असावी लागते. कथानकाची रचना, व्यक्तिचित्रण, संवाद लेखन, घटना प्रसंगांची मांडणी, वातावरण निर्मिती अशा एक ना अनेक गोष्टी मिळून साहित्याचा गोफ विणावा लागतो. देशावर ब्रिटिशांची सत्ता होती. एकीकडे स्वातंत्र्याचं आंदोलन जोमानं सुरू होतं, दुसरीकडे जगण्याच्या विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टी घडत होत्या. साक्षरतेमुळं आलेली समज आणि वाढलेलं वाचन यामुळं सर्वसामान्य माणूस प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करायला लागला होता. वाचकांची अभिरुची बदलत होती. कुणी कलावादी साहित्याला पसंती देत होतं तर कुणी जीवनवादी साहित्याला पसंती देत होतं. समाजात विचारांचा झगडा सुरू होता, मात्र फडके कलेसाठी कला या आपल्या विचारावर ठाम राहून साहित्य निर्मिती करीत होते. त्यांच्या कथा केवळ रंजन करीत असल्या तरी त्यातलं भाषा सौष्ठव, मांडणीतील सफाई, तंत्रशुद्धता, उत्कंठा वाढवणारी कथेतील गुंतागुंत अशा अनेक गोष्टी वाचकांना आकर्षित करीत होत्या. त्यामुळं जाणकारांमध्ये फडकेंच्या लिखाणाबद्दल कितीही वादविवाद, आक्षेप असले तरी सर्वसामान्य वाचकांनी त्यांच्या साहित्यकृतींना भरभरून दाद दिली. 1917 आलेली अल्लाहो अकबर ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कॅरेली यांच्या टेम्पोरल पॉवर या कादंबरीच्या आधारे ही कादंबरी लिहिली. मराठी साहित्यात भाषेची नवी लकब आणि नव्या वातावरणाची सुरुवात करणारी कुलाब्याची दांडी, रहस्य आणि गुंतागुंत असलेली जादूगार, समकालीन आशा आकांक्षांचे चित्रण करणारी दौलत

माणूस धर्म सांगणारी आणि संस्कृती संघर्षाचं चित्रण करणारी आटके पार, कलावंताच्या जगण्यातला उत्कटपणा दाखवणारी अखेरचे बंड, सुभाषबाबूंच्या जीवन संघर्षावर आधारित शोनान, या आणि इतर अनेक कादंबऱ्यांनी मराठी वाचकांच्या मनावर अक्षरशः गारूड केलं होतं आणि आजही त्यांच्या साहित्याचा चाहता वर्ग सर्वदूर पसरलेला आहे. कलावादी भूमिका घेऊनही त्यांनी कामगार चळवळ, स्वातंत्र्यसंग्राम, स्त्रियांचे प्रश्न, जातीधर्माच्या जाचक रूढी परंपरा, आधुनिक स्त्रिया आणि त्यांचे प्रश्न अशा गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या मते वाचकांच्या अनुभूतीची समृद्धता वाढवणं हाच ललित साहित्याचा हेतू असला पाहिजे. कलानुभव हा केवळ उपयुक्ततेच्या कसोटीवर न मोजता भावभावनांच्या संचयाला वाट देण्यासाठी घेतलेला अनुभव म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. त्यामुळं ललित कृतीपासून मिळणारा आनंद जाईच्या वेलीसारखा असतो. म्हणूनच आज नासी फडके यांचं स्मरण करताना म्हणावं वाटतं, फडकेंचं मोठेपण अभिरुचीच्या मापानं मोजलं तर ते एका विशिष्ट काळावर आपला अमिट ठसा उमटवून गेले.

0: काही सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलिस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावी. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रिपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणं

0: आहे डॉक्टर शमीम दळवी, तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
0: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय विज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली. 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावुक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्ट मध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्डची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होतायत किंवा विज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतायत, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशन मध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतो.
0: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.
2: परिसर

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर. आता ऐका दिनविशेष. स्वामी विवेकानंद म्हणतात, आज्ञाधारकपणा, हवे ते काम करण्याची तयारी आणि आपल्या कार्याबद्दल अत्यंतिक प्रेम, एवढे तीन गुण तुमच्याजवळ असतील तर तुमचे पाय कोणासही मागे ओढता येणार नाही. स्वामी विवेकानंद. मंडळी, आता जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलं ते. इसवी सन 1914 या साली पहिले महायुद्ध सुरू झाले आणि जर्मनीने बेल्जियमवर चढाई अर्थात हल्ला केला. याच हल्ल्याचं प्रतिउत्तर म्हणून युनायटेड किंगडमने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि या युद्धामध्ये अमेरिकेने सुरुवातीला तटस्थ असल्याचे जाहीर केले. 1923 या साली नागपूर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1924 मध्ये सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 1947 या साली जपानमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मुंबईचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर पुरुष फिरोज शाह मेहता यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1845 या साली झाला होता.

1956 या साली भाभा अणुशक्ती केंद्र याद्वारे तुर्भे या ठिकाणी अप्सरा नावाची 6वी अणुभट्टी कार्यान्वित करण्यात आली, अर्थात सुरुवात करण्यात आली.

2001 या साली मरणोत्तर त्वचादान करून दुसऱ्यांदा जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. हे कार्य लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले. 2007 नासा यांनी फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले. 2007 या साली

प्रसिद्ध कलाकार आणि गायक आभास कुमार गांगुली अर्थात किशोर कुमार यांची आज जयंती. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 या साली झाला होता. श्रोतेहो आपण ऐकत होतात दिनविशेष आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
2: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

0: ಕಾಯಮಂಟೋ. ಅರೆ ಬಾಬಾ ಕಾಯಮಂಟು ಅಷ್ಟು.
1: अरे तो असाच बोलतो, गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटका तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटका यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 1.5 MHz वर शतकहून वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्तम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ॲपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि BHMS डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, IMA कडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं, वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा, तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 मध्ये अवयव दानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच

0: 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबवलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणा पलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्ट पर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास

0: आसपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात, तसंच दूरदूरचे भाविकही गंगा स्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफन सारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि BHMS डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता. IMA कडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी.
2: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
1: नियमितपणे व्यायाम करा,
2: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
2: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
3: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोते हो, थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत. अस्मिता वाहिनीवरून प्रतीक्षा करावी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्क प्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला

0: तर हे महाराष्ट्र प्रगती करेल या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: सर, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या 4 नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगानं विचारते की महाराष्ट्रानं तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल?
0: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्न आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आणि हे 4 कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजेत, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्क प्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहेत तेही

0: बघा, आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे, या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहेत तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
0: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत नाही. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात, त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकत नाही. म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची, ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे ऑब्जेक्ट सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांची सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीने आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातनं म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आला.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे, त्यांचे पीएफ असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे, या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: नाही, आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा, त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ते मिटतील आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं तर आपण नोटीस दिली पाहिजे, नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देतो.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का? काही
0: नक्कीच, कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो, समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल, नाती भत्त्यांमध्ये

0: आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना पीएफ असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असतील यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. पण साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात मार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं दिसतो?
0: नाही, आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
0: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होत. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहित भागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79 1800-267-79 1800-267-79 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79 1800-267-79 1800-267-79 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
5: आणखीन एखादी मॅच आहे का?
4: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचं.

0: आजोबांना घेऊन.
1: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना,
2: पण बँकिंग मध्ये नाही.
3: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
2: सिनियर सर्वात आधी. आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोते हो, सकाळच्या ठीक 7:45 झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत हा कार्यक्रम.

शुद्ध हो आवाज रामदास कामत यांचा होता. कवी कुसुमाग्रज यांची रचना आणि संगीतकार जितेंद्र अभिषेकी. आपण ऐकत आहात नाट्यसंगीत.

नटसङ्गीत या कार्यक्रमात् अन्तिम गीत आपण ऐकत होतात. आवाज आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं होतं आणि ही रचना कवी कुसुमाग्रज यांची होती. आणि या गीतासोबतच नाट्यसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 मेगाहर्ट्स. वर्ष 2 सकाळच्या 8 वाजता आहेत आणि आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर लगेचच 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या

आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजरपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदौ यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ऍपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील BWF पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरी सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल.

0: याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्झ वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

रसिकहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. नमस्कार आणि स्वागत आहे लोक

श्रुते हो आवाज रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांचा होता. गीत अशोक बागवे यांचं होतं आणि संगीतकार विजय यांचं.

0: श्रुदेव हा आवाज लता मंगेशकर यांचा होता. साधी माणसं या चित्रपटातील हे लोकगीत आपण ऐकत होतात. संगीतकार आनंद खान.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो, यासोबतच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 2 99 10 38. क्रमांक पुन्हा एकदा 0721 2 99 10 38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवडती

0: कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्स. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत विविधांतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम.
0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास गझलकार रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर खलीश यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
2: मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आज आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत कालचेच आपले पाहुणे कवी गझलकार नाट्यकर्मी आणि निवेदक अनंत नांदूरकर खलीश. आणि आपण त्यांच्याशी त्यांच्या कला प्रवासाबद्दल बोलतो आहोत. माझा कला प्रवास गझलकार रंगकर्मी आणि निवेदक. अनंतराव, परत एकदा स्वागत तुमचं नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये.
3: नमस्कार. नमस्कार.
2: क्या बात आहे. आपण काल गझलेबद्दल बोललो.
3: हो,
2: तुमचा साहित्य प्रवास काल जाणून घेतला. साहित्यातली दुसरी विधा म्हणजे तुम्ही उत्तम रंगकर्मी आहात, शिवाय निवेदक देखील आहात. आपण सुरुवातीला रंगकर्मी म्हणून तुमच्या कामाबद्दल बोलूया. म्हणजे नाट्यकर्मी म्हणून माणूस घडण्यातलं वेगळेपण काय असतं? आम्हाला सुरुवातीला अगदी आजच्या भागामध्ये हे सांगा की काय असतं हे वेगळेपण नाट्यकर्मी म्हणून घडण्यात.
3: खरं म्हणजे तर कसं आहे नितीनजी, माणूस घडणे नाटकातून, तर याचं एक मस्तपैकी उदाहरण छोटस तुम्हाला देतो. मला एक इंटरव्ह्यू अमरावतीत चालू होते. माझा मित्र होता रंगकर्मी प्रशांत लाड, आता नाही आहे तो.
2: बरोबर.
3: फार मोठा रंगकर्मी होता, म्हणजे बाबा शेनवडे असतील सगळे त्यावेळेस. तर त्यावेळेस काही चळवळ होती, तेव्हा त्यांनी विचारलं की म्हणे अनंतामध्ये नाटकातून काय घडतो, माणूस कसा नाटक का करतो. तुम्ही आयुष्यात स्वप्न पाहता आणि स्वप्न पाहताना स्वप्न आणि वास्तव यातली तफावत असते जी कधीच मिटू शकत नाही. म्हणजे चाहत अलग आहे, मला हे पाहिजे आणि मिळालं वेगळं. तर ह्यातली दरी रंगमंच भरून काढतो. मला मोची पासून तर बादशहापर्यंत जे सगळे रोल करता येतात नाटकात, म्हणून प्रति आयुष्य किंवा मला हवं असणारं आभासी आयुष्य जे फक्त कल्पनेत आहे ते रंगमंचावर उतरवता येतं. आणि मला वाटतं ह्यातून माणूस प्रगल्भ होतो. स्वप्न जिवंत करण्याची जी प्रोसेस आहे ना, ती माणसाला प्रगल्भ बनवते. आणि रंगकर्मी आंतरिक द्वंद्व आणि सामाजिक अपेक्षा या दोघांचा पूल किंवा दुवा म्हणून काम करतो. मग तो नाटककार असो, तो दिग्दर्शक असो, तो सेट लाईट करणारा असो, तो वेशभूषा करणारा असो, पण तुमचं जीवन नाटक समृद्ध करत. म्हणूनच आम्ही कव्हरचा टिंब कधी लावत नाही, नाटकच म्हणतो, नाटक असं म्हणत नाही.
2: आणि ते एक प्रकारे सर्वसामान्य माणसाचं रोजचं आयुष्यच आहे जे फक्त मंचावर दाखवलं जातं.
3: निश्चित.
2: नाटक म्हणजे काय, अभिनयच आहे. आणि आपण रोज जगतानाही अभिनयच करत असतो.
3: पण त्याच्यामध्ये ज्या अशा अपेक्षा ज्या तुम्ही जगताना पूर्ण करू शकत नाही, त्याच्या सहितच जे कॅरेक्टर उभं करतो ना.
2: बरोबर.
3: म्हणजे राज कपूरनं सिनेमा काढले सपनो का सौदागर, स्वप्न विकणारा माणूस रंगकर्मी तेच करतो.
2: खरं.
3: पण प्रत्येकाच्या व्यक्तिसापेक्ष स्वप्न असतात आणि त्याची अभिव्यक्ती तशी असते. म्हणून आपल्याला थियमचं नाटक वेगळं वाटतं, ब्रेस्ट वेगळं वाटतं, भारतीय रंगभूमीतलं वेगळं वाटतं, किंवा विजयाभाई मेहतांनी केलेलं नाना पाटेकर त्या तो काळ वेगळा वाटतो, डॉक्टर लागू वेगळे वाटतात. त्यांचा नटसम्राट पाहिल्यावर लोकांनी अधिक सुंदर करणाऱ्यांचा नटसम्राट स्वीकारला नाही. म्हणजे काहीतरी एक जुळून जातं मनापासून. आणि मग तुम्हाला माणूस म्हणून तो प्रवास प्रगल्भ करतो. आणि थिएटरिकल सगळं शिक्षण आहे तर कालानुक्रमे मिळत जातं. मग आपण पुढे पुढे जातो.
2: रोजच्या आयुष्यात आपल्याला पाहिजे तसं घडत नाही, पण मग मंचावर तसं घडवता येतं. अंतसुखांत ज्याला आपण म्हणतो तो करता येतो. आपल्या माणसाच्या आयुष्यात तो अंतसुखांत होईलच असं नाही.
3: बऱ्याच अंशी होतच नाही.
2: आणि आपण परत ते रमणारे असतो की मला पाहिजे तसं घडतं. ते बघण्यातली जी गंमत असते सर्वसामान्य माणसाची, ती ती

0: असते आणि ती नाटकातून मजा येते ती.
1: हा पूर्ण करू शकतो.
0: व्यावसायिक, अर्धव्यावसायिक, प्रायोगिक यामध्ये असा काही भाग असतो का नाटकामध्ये, आणि तो असेल तर तो काय असतो नेमका?
1: निश्चित असतो. म्हणजे व्यावसायिक, अर्धव्यावसायिक आणि प्रायोगिक या क्रमाला आपण उलट जर गेलो, प्रायोगिक, अर्धव्यावसायिक आणि व्यावसायिक
0: हा खरा प्रवास आहे,
1: हा
0: क्रम आहे.
1: प्रायोगिक मध्ये काय आहे नितीनजी, रॉ मटेरियल आहे. प्रायोगिक मध्ये तुमच्या वर दडपण नाही आहे, तुमची क्रिएटिव्हिटी अमर्याद असेल, तुम्हाला वाटत असेल की मला या कॅरेक्टर कडून असं दाखवायचं आहे, याची भाषा शैली अशी ठेवायची आहे, वेळेचं बंधन नाही, लोकांना आवडेल की नाही आवडेल याचाही विचार नाही.
0: तर प्रायोगिक मध्ये मला वाटतं ते येतच की प्रयोगच करणं आहे ना.
1: प्रयोग नाटकाला म्हणतातच की आजचा प्रयोग रंगला,
0: आज नाटक आहे असं म्हणत असते, आज नाटकाचा प्रयोग आहे,
1: प्रयोग म्हणतो.
0: बरोबर.
1: तर ही जी प्रायोगिकता आहे, हे जे रॉ मटेरियल आहे, इथली जी प्रयोगशीलता आहे, ते अर्ध व्यावसायिक नाटकाला नट पुरवत.
0: अच्छा.
1: आणि अर्ध व्यावसायिक नाटकात पूर्ण अभिनय करणारे उत्तम नट मग व्यावसायिक नाटकात
0: नाटकाकडे वळतात.
1: आपल्या इथे त्याची अनेक उदाहरणं आहे. म्हणजे त्या काळामध्ये अभिरुची कलाक्रीडा मंदिर असेल, नाट्यधर्मी असेल, राजाभाऊ मोरेंचं एक वेगळ्या पद्धतीनं नाटक करणं असेल, त्याच्याही आधी प्राध्यापक माणिक काणे, भाऊ लोंढे असतील, नानासाहेब दिघेकर, समृद्ध परंपरा अगदी वीर वामनराव जोशीच्या काळापर्यंत, तर हे हा सगळा प्रायोगिक प्रवास होता. याचं उदाहरण म्हणजे आपलं भारत गणेशपुरे. मी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं कधीतरी केव्हा तरी, आणि बडनेराच्या कामगार मुली खरोखर कामगारांना मिळावं म्हणून शेतात जाणाऱ्या मुलींना घेऊन भारतनी ते डिरेक्ट केलं होतं, तो आम्ही प्रयोग केला. आणि हे आहे प्रायोगिकता.
0: बरोबर.
1: मग त्याच्यानंतर तुम्ही जे अर्ध व्यावसायिक म्हणता, तर आपल्या इथे मी षडयंत्र नाटक बसवलं होतं. नाटक होतं मर्डर मिस्ट्रीचं. मी मुंबईला जाऊन हर्षदा खानविलकरांकडून तो रोल करून घेतला, आणि अमरावतीतली सगळी अदा संस्थेत सारंग पणासकर वगैरे, समीर पंत, हे सगळं घेऊन मी ते सेटलाईट डिरेक्शन नाटक केलं. हा झाला अर्ध व्यावसायिक प्रयोग, कारण व्यवसायाच्या नावाखाली हर्षदाबाईच होते, बाकी आम्ही प्रायोगिकच होतो.
0: आणि व्यावसायिक,
1: आणि पूर्ण व्यावसायिक म्हणाल तर विदर्भात तशी व्यावसायिकता रुजणं कठीण आहे साहेब.
0: ही मानसिकता थोडी बदल,
1: मानसिकता खर्च कर. बरं, एका काळात आपला इतिहास सांगतो की इथे बलवंत नाटक कंपनी सारखं, म्हणजे लताबाईंचे, लता मंगेशकरांचे बाबा येऊन नाटक करायचे, लोकांनी अमरावतीत कर्ज फेडले,
0: पंडित दीनानाथ मंगेशकर.
1: हा व्यावसायिक म्हणाल तर त्या काळात धैर्यशील वाघांसारखे माणसं होते ज्यांना व्यावसायिकीकरण रुजवलं, पण पुढं हे गेलं नाही. पण इथलं सगळं मटेरियल जे आहे, ते भारत गणेशपुरे असेल, तर उल्हास फाटे असेल, किंवा तो राजा दखणेचा लहान भाऊ अभय दखणे जिंगल लिहिणारा असेल, ही सगळी मंडळी मुंबईत जाऊन मोठे झाली.
0: बरोबर.
1: आमचा विराग जाखड आहे, प्रशांत लाड होता, बाबा शेनोडे, शिशिर पांडे, अशी सगळी मंडळी. एम टी देशमुखांच्या अभिरुची संस्था होती, शम्मी देशमुख होता, चंद्रकांत शिंदे अतिशय उत्तम नाटक करतो, खूप स्क्रिप्ट लिहिले आहेत, खूप चांगला आर्टिस्ट, उत्तम दिग्दर्शक.
0: चंद्रकांत कराळे,
1: आमचं चंदू कराळे, चंद्रकांत ऍडव्होकेट कराळे असतील, झाडीपट्टीत काम करणारा विशाल तराळ असेल, हे सगळी मंडळी आहे. पण यांचा बेस प्रायोगिक आहे, बेस प्रायोगिक असल्यामुळे मेहनत घ्यायची तयारी आहे.
0: अनंतराव, रंगकर्मी म्हटलं की मग तो बहुआयामी असावं लागतो, हे आलंच ओघावघानी. तुम्ही नाट्यसंहिता लिहिता, दिग्दर्शन करता, अभिनय करता, सेट, लाईट, पार्श्वसंगीत, सगळं सगळं, म्हणजे एकूणच नाटकाशी संबंधित जेवढे काही सेक्शन्स असतात, जेवढे काही विभाग असतात, सगळं काम तुम्ही करता. एक सर्वव्यापी काम तुम्ही नाट्यकर्मी म्हणून करत असताना हे जे बहुआयामीपण आहे, हे काय आहे नेमकं?
1: एक निदाचा मोठा मस्त शेर आहे की हर आदमी में होते है 10-20 आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना. तर मला वाटतं कला ही अशीच आहे की तुम्ही बहुश्रुत सर्वव्यापी असल्याशिवाय, म्हणजे हे कुठं काळ आहे असं म्हणायला फट्ट पांढरं पाहिलेलं असलं पाहिजे.
0: हो, हे खरंय,
1: आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू ही प्रोसेस आहे, मग ती कवी असेल, नाटककार, मला वाटतं कवी नाटककार म्हणूनच मी कदाचित एकात झालो असेल, एक टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. आणि जेव्हा तुम्ही बऱ्याचसे डिपार्टमेंट शिकता की नाही, तेव्हा एक कन्फर्मेशन येतं की मला काय पाहिजे. मग त्याची उदाहरणं अगदी सुभाष घई एडिटिंग टेबलवरही बसतात, दिग्दर्शन हे करतात, संगीत कळते, राज कपूरही तसेच होते, गुरुदत्तही तसेच होते, ही सगळी नाटकाचं ही उदाहरण आहे. तर या बहुश्रुततेचा तुम्ही एक समग्र परिपूर्ण अस्तित्व उभं करण्याला कारणीभूत ठरते. अदरवाईज मला एक माणूस बोलतो, पण याचा चेहरा कुठल्या रंगाने करायचा आणि कुठला लाईट टाकायचा, तर प्रकाश योजनेला विचारावं लागेल. मग त्या काळात याला ड्रेस कोणता वापरायचा, तर तो ड्रेसअप वाल्याकडे जावं लागेल. का सेट कसा करायचा, खिडकी आयताकारखी

0: तुम्ही सेटवाला सांगेल, पण मला जर हे सगळं कळत असेल आणि सगळी चर्चा त्या त्या तंत्रज्ञाबरोबर मी करत असेल तर 80% काम पहिलेच होऊन जाते. मग तंत्रज्ञ पुढची गोष्ट सांगतात.
1: मुळात कारण तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण नाटक उभं असतं,
0: दिसलंच पाहिजे.
1: मला या कलाकारावर लाईट कुठून पडेल, यावेळेला म्युझिक कुठलं वाजेल आणि हा नेपथ्य काय असेल इथलं, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये उभं असतं, बरोबर.
0: तुम्हाला सांगतो मी अघटित म्हणून नाटकाची स्क्रिप्ट लिहिली. मी नाटक बरीचशी अघटित लिहिलं, उद्दिष्टाच्या शोधात लिहिलं, शोधचक्र लिहिलं, 5-6 एकांकिका लिहिल्या. तर अघटितचा प्रवास सांगतो. त्यावेळेस तरुण अगदी वय 25-28 वर्ष, शबनम घालणारा माणूस म्हणजे कवी बिवी साहित्यिक असो, तर मी आपली शबनम, अर्धा डझन केळं, छत्री तलावातली छत्री, 5-50 कोरे कागद, 2 चालणारे 2 न चालणारे लाल हिरवे निळे पेन आणि तिथं बसून ते नाटक लिहिलं. तर तुम्हाला सांगतो मला दिसायचं ते नाटक. घरी येऊन झोपलो, जेव्हा दिग्दर्शन करायला लागलो, मला दिसायचं ते कॅरेक्टर कसं चालते
1: आणि ते रंगभूमीवर कसं दिसणार आहे.
0: आणि हे सगळं झाल्यानंतर हे 3-डायमेन्शन प्रिझम तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग हे घडत असताना मी पीठात जाऊन बसायचो रसिक म्हणून आणि तिथून हे नाटक कसं दिसते हेही पाहायचो, हे डोळे लावल्यावर दिसायचं. म्हणजे तुम्ही डायमेन्शनली तुमचं वर्क जेव्हा पाहता तो उसको परकाया प्रवेश कहते. इंटेन्शन ह्या गोष्टी त्या सगळ्या आहेत. तर त्यातून आपण अधिक चांगलं.
1: आपण थोडीशी आणखी एक परकाया प्रवेशाचा विषय निघालाय, तर आपण पण परकाया प्रवेश करूया. एक छान पैकी गाणं ऐकूया आता तुमच्या आवडीचं.
0: सुरेश भट म्हणजे काय, आमच्या गझलकाराचं तुमचं आमचं दैवतच म्हणू. अगदी सुरुवात
1: गझल खलीफा आपले दैवत आहे ते मराठी गझलेचं.
0: त्यांचे फार सुंदर गीतात्मक आहे की मलमली तारुण्य माझे आणि श्री रामचंद्रन सारख्या महान
1: संगीतकारांना
0: मेरी ज्या संडे के संडे एकीकडे व्यावसायिक काम करणाऱ्यांनी मराठी गाणं कसं केलं ते आपण मलमली तारुण्य माझे.
1: मंडळी सुरेश भटांचं हे गीत मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे ऐकूयात.

0: मंडळी आपल्या सोबत आहेत अनंत नांदूरकर खलीश आणि आपण बोलतो आहोत माझा कलाप्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत. अनंतराव, छान गाणं आपण ऐकलं सुरेश भटांचं, आपल्या गझलेचं दैवत, त्यामुळे मजा आली गाणं ऐकत असताना. परत नाट्य क्षेत्राकडे येऊया तुमच्या, की या क्षेत्रात काम करताना एखादा असा प्रसंग आहे का अविस्मरणीय जो लक्षात राहून गेला?
1: की नक्की दोन तीन प्रसंग तर खूपच कायमचे मनावर कोरले गेलेले आहे. एक मी 40 मुकबधीर मुलांचं उशाप म्हणून एक स्क्रिप्ट बसवलं. ते स्क्रिप्ट होतं उशाप म्हणून मोल मजुरी करणाऱ्या मुलांच्या जगण्यावर. एका मुंबईच्या गडर मध्ये 4-5 विविध धर्माची भारतीय एकात्मकता दाखवणारी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई सगळी मुलं असतात.
0: बरोबर.
1: आणि खूप पाऊस येतो म्हणून एका श्रीमंताचं मुलगा पेटी घेऊन आतमध्ये येतं. त्यावेळेस स्टीलच्या पेटीत आपण पुस्तकं न्यायचो. तर हे मुलं त्याला गोल होतात आणि त्यांच्या मेंटॅलिटीनुसार प्रश्न विचारतात की आमच्या ह्या जगण्याला तुमच्यासारखे श्रीमंत कारणे होत्या म्हणून आम्ही गरीब आहोतून शिकू शकत नाही. त्याचा वडील येतो शेवटी पाहायला, मुलगा हरवला म्हणून त्याला ते दिसतं, पण तो राग त्याला येत नाही. तो समस्या लक्षात घेतो की नाही, शिक्षण गरजेचं आहे, सगळ्यांना शिकवलं पाहिजे. तर तोही त्यांच्या हात हा मिसळतो की हो रे, यांच्यामुळेच तुम्ही मागे आहे, तुम्हाला शिकायचं आहे का? हो, मग उद्यापासून मी तुम्हाला शिकवतो. एक फळ आणतो, तिथं अ म्हणजे आरंभ, ज्ञ म्हणजे ज्ञान लिहितो, इथं हे नाटक संपतं. तर हे घेऊन मी मुंबईला गेलो. मुंबईला खूप नाटकं आली होती आणि सगळ्यांनी जवळपास रेकॉर्डेड स्क्रिप्ट होतं, मुलं ऍक्शन्स करायचे. मी मुलांच्या आतमध्ये टाच मारून पळजीबा पाहिल्या आणि त्यांना अ ग असं जितकं बोलता येते तेवढे अक्षर लिहिले आणि त्याची वाक्य

0: जवानवली
1: मूकबधिर मुलांना,
0: मूकबधिर मुलांना ज्यांना बोलता येते. आणि ते बोलक स्क्रिप्ट तिथं म्हटलं जेवढं कळेल तेवढं कळेल, आपण आपलं काम करू सादर केलं. माझ्या योगाने तेव्हा नाना पाटेकरांचा मूकबधिर सिनेमा आला होता आणि त्यांना त्यांनी स्पेशल चीफ गेस्ट म्हणून बोलावलं. त्यांनी ते पूर्ण नाटक पाहिलं, त्यांना इतकं आवडलं. आता तो जो नच बलिये मधला प्रवीण आणि किरण आहेत ते त्यावेळेस होते, त्या प्रवीण बिचारा धावत जाऊन कॅमेरा आणून त्यांनी फोटो वगैरे काढले. तर नाना पाटेकरांनी ते पाहिलं, त्यांना खूप आवडलं. आम्ही निर्मितीचं सेकंड अभिनयाचं प्राईज सगळ्या मुलांना जवळ घेतलं आणि मला म्हणाले असं इशारे, त्यांना म्हटलं मी मूकबधिर आहे. मी म्हटलं थँक्यू सर. अरे तुम्ही बोलता? म्हटलं सर मी बोलतो, मी अमेच्युअर माणूस आहे आणि हे नाटक केलेलं आहे आणि तुमच्या अगदी तन्माजोरी पुरुष पासून तर पहिल्या अंकुशपर्यंत आजपर्यंत सगळे सिनेमे पाहिले. खुश झाले एकदम. आणि मला तिथे 2 मिनिटं आम्ही बोललो, हा माझ्यासाठी खूप भाग्याचा प्रसंग. पद्य लिखाणातही खूप असे भाग्याचे, बशर नवाज सारख्या माणसांना भेटलो, निदा फाजलींच्या स्टेजवर आपण बसू शकलो, निळू भाऊंना भेटलो, ह्यातही दादा गझल नवाजमुळे हे सगळं घडलं. असे अनेक आहे, नाटकातले खूप सांगता येतील.
1: बरोबर.
0: पण हा एक प्रसंग होता.
1: एक रंगकर्मी म्हणून या वाटेवर जे नवीन मुलं येतात, एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून त्यांना जर वडीलधारी असं काही जर सल्ला द्यायचा असेल किंवा कानमंत्र द्यायचा असेल तर अनंत नांदूरकर काय देतील?
0: हे बरं आहे की आकाशवाणीच ऐकू जात दिसत नाही, केस पांढरे झालेच आहेत. पण प्रश्न असा की
1: नाही, मंडळी अनंत नांदूरकर हे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की हे 57 वर्षांचे आहेत, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे ते मोठे पण आहे आणि ते त्या अधिकाराने. वडीलधारा हा शब्द मी त्याच करता फार जबाबदारीने वापरला. ते हा सल्ला तुम्हाला देत काय द्याल?
0: बरोबर आहे तुमचं की मेरी बेटी प्यार बहुत करती मुझसे, मुझमे बाप हमेशा जिंदा रहता है, असा मी शेर लिहिला होता. तर आहेच माही पोरगे 22-23 वर्ष तू वडीलधारी आहोच मी. पण कलावंत कसा तरुण असला पाहिजे, मनाने चिरतरुण, वयाने चालतोच आहे. तर मुलांना हा सल्ला देईल की सल्ला म्हटल्यापेक्षा विनंती करतो मी त्यांना, भाषा शिका यार तुम्ही. भाषा हे नाटकाचं सशक्त माध्यम आहे. म्हणजे नाना पाटेकरांचा नटसम्राट गाजण्यासाठी विवा शिरवाडकरांची लेखणी जी तळपली की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे, हे आम्ही मनापासून ऐकतो. स्वगत सम उच्चारी, दीर्घ उच्चारी, आघाती विघाती, क्लॅरिटी आवाजातली, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास. तुम्ही निरीक्षण वाढवा, निरीक्षण शक्ती तुमच्याकडे असली की तुम्ही चुक अर्ध काम होतो.
1: म्हणजे आजूबाजूची चरित्र न्याहाळा आणि मग ते
0: तुमचा भाव भावताल आणि भूमिका या तिघांशी बारीक विचार करा, म्हणजे निरीक्षण करा. समाज
1: ते तुम्हाला आणता येईल का?
0: निश्चित
1: तुमच्या या कॅरेक्टर मध्ये
0: आणता येईल, त्याचे उपयोग येतील तुम्हाला. आणि निरीक्षण हा एक करा, भाषेचा अभ्यास करा, चिंतन मनन. चिंतन आणि मनन ह्या दोन्ही गोष्टी आहेत, ह्या करा. आणि ह्याच्या सोबत जसं मी कवितेसाठी म्हंटल वाचा, तशासाठी नाटक पण बघा.
1: अनंतराव, आता आजच्या भागातलं तुमच्या आवडीचं दुसरं गाणं कुठलं सुचवण?
0: दुसरं पण एक सुंदर मराठी गीत आहे आणि फारच अप्रतिम संगीतकार. म्हणजे आम्ही बोलताना जेव्हा बोलतो त्या व्यक्तिमत्वाबद्दल खळे काका असंच म्हणतो. खूप सुंदर संगीत त्यांनी दिलेलं आहे आणि गदिमा
1: गदी माडगुळकर
0: माडगुळकर साहेबांनी ते लिहिलं की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.
1: सुंदर चित्रकाव्य आहे आणि एक ते गाणं ऐकत असताना ना एक समोर उभं राहतं सगळं,
0: उभं राहत.
1: एक तळ आहे, एक बदक आहे, ते पोहत आहे आणि मग त्याला कळतं की तो राजा हंस एक क्या बात आहे. एक यामध्ये पण नाटकच आहे, जवळ
0: नाटकच आहे नितीनजी याच्यामध्ये.
1: सुंदर आहे,
0: मन लावून ऐका तर नाटक त्यातून कळतील तुम्हाला आणि लिहिता पण येईल.
1: चला मग हेच चित्र आपण आमच्या श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभं करूया. हे गाणं एका तळ्यात होती बदके.

0: श्रोते हो, या गीतानंतर आपल्या सोबत आहेत अनंत नांदूरकर खलीश आणि अगदी शेवटचे काही क्षण आपले राहिलेले आहेत आपण अनंत नांदूरकरांना त्यांच्या निवेदन कला या एक प्रकाराबद्दल विचारणार आहोत. तर अनंतराव, मला हे निवेदन म्हणून तुमची कला एक तुम्ही तेही तुमचं अंग आहे.
1: निवेदन म्हणजे तुम्ही मोजक्या शब्दात इंटरटेनिंग व्हॅल्यू देऊन एखादी गोष्ट कॉम्पॅक्टली कशी पोहोचवता आणि ती पोहोचवत असताना सोबत पोएटिकल लॉजिक म्हणजे तर्कपूर्ण काव्यशास्त्र उतरवता आलं पाहिजे. तशा पद्धतीनं जर केलं तर लोकांना ते आवडतं. खूप सारं बोलण्यापेक्षा म्हणजे किती धावायचं याच्यापेक्षा कधी नाही धावायचं हे जास्त गरजेचं आहे. पण निवेदक म्हणून याचा उपयोग.
0: आणि अगदी काही सेकंदात सांगा, मागच्या आयुष्याकडे बघताना पुढच्या आयुष्याकडे कसं बघता?
1: समाजात कोणी भेटलं तरी हसून उत्तर देतो हे आयुष्याचं फलित आहे. आणि कलावंत म्हणून एकट्यात तुम्हाला आपण काही नाही करू शकलो याच्याबद्दल जर रड येत असेल तर तुमच्यातला कलावंत जिवंत आहे. म्हणजे हसू आणि आसू दोन्हींचं समाधान आहे
0: आणि त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची उर्मी बाकी राहते.
1: निश्चित बाकी राहते.
0: क्या बात आहे. अनंतराव, तुमच्या करण्याच्या या उर्मी करता खूप खूप शुभेच्छा. उत्तम गझल तुम्ही अजून अजून लिहित जाव्यात. सगळ्या क्षेत्रात, तुमच्या निवेदनाच्या क्षेत्रात खूप मोलाचं काम करावं अशा आमच्या सर्व आकाशवाणी परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खूप छान गप्पा रंगल्या आपल्या या दोन भागांमध्ये आणि मजा आली.
1: नितीनजी, काय आहे की तुमच्यासारखा कलासक्त लेखक कवी माणूस मुलाखत घेतो आहे, म्हणजे न बोलणार आहे बोलू लागतो आणि मी आपला थोडा बहुत बोलतो तर मला खूप मजा आली. तुमचं तर मनापासून आभार, परत आकाशवाणीचे आभार. भाई, आजकल कोई किसी की सुनता नहीं,
0: सुनता नहीं,
1: पर यहां बुला के सुना रहे हो, ये बहुत बड़ी बात है.
0: क्या बात है. चला, खूप खूप धन्यवाद अनंतराव.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद मंडळी. आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर, खलीश यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरणे यांचं होतं, तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती.

0: कार्यक्रम विविधा विविधा विविधा चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आण

0: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वरील न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: गीत गंगा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात हे गीत मंगेश पाडगावकर यांचं होतं. संगीतकार शंकानी नील. आपण ऐकत आहात गीत गंगा, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

पदराजा सावलीत या चित्रपटातील हे गीत होतं. आशा भोसले आणि सहकारी यांचा आवाज, एम डी देवगड यांची रचना आणि संगीतकार राम

0: अवधूत गुप्ते आणि नंदीश उमप यांच्या आवाजात हे गीत होतं, गुरु ठाकूर यांचं. संगीतकार अवधूत गुप्ते आणि चित्रपट गोलमाल. आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय. काय प्लॅन आहे?
4: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
5: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
4: पण कसं?
5: RBI रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. RBI पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
6: रिटायरमेंट नंतर मीही तेच इन्व्हेस्ट करेन.
5: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. RBI सांगते आहे,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी अमरावती केंद्र एफएम 100.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात अभिनेता, पार्श्वगायक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक किशोर कुमार यांच्यावर आधारित हा कार्यक्रम आज आम्ही प्रसारित करणार आहोत. गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन. स्मृतिगंध या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय संगीत आणि भारतीय सिनेमा म्हटलं तर दिग्गज नाव आपल्या समोर, ते नाव म्हणजे किशोर कुमार अर्थात आभास कुमार गांगुली. आज त्यांची जयंती. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 खंडवा, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी गायलेले काही सदाबहार गाणे आपण ऐकणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया या कार्यक्रमाला आणि ऐकूया हे गीत.

ശ്രദ്ധു ആരാധന ആ ചിത്രപടത്തിലെ ഗീതത് കിഷോർ കുമാരൻസ് ആവാസ് ഗീത്കാരൻ ബക്ഷിയാനി സംഗീത്കാർ എസ് ടി ബർമൻ ശ്രദ്ധു ആരാധന ഹാ ചിത്രപട സാധാരണപണെ 1969 या साली आला आणि या चित्रपटातील या गाण्यांमुळे किशोरदा यांच्या करिअरचा आणि जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला. खरं तर याआधी त्यांना जोकर गायक म्हणून सगळीकडे बघितलं जायचं, मात्र आराधनानंतर त्यांना रोमॅन्टिक हिरोचा आवाज म्हटलं तर किशोर कुमार हे नाव समोर येत होतं. आणि या चित्रपटाचा एक महत्त्वाचा एक किस्सा आहे, या चित्रपटामधले तीनही गाणे हे अतिशय सुपरहिट त्या काळात आणि आजही हे गीत आपण ऐकतो. खरं तर या गीताला लता मंगेशकर गाणार होत्या, मात्र आनंद बक्षी शक्ती सामंत यांनी विशेष फरमाईश केली एस डी बर्मनदाकडे आणि त्यांनी म्हटलं की हे गाणं फक्त किशोर कुमारच गाऊ शकतो आणि वन टेक म्हणजे एका रिहर्सलमध्येच हे गीत किशोरदा यांनी म्हटलं आणि या गाण्याने 70 दशकात कमाल करून टाकली. श्रोतेहो, आणि याच चित्रपटांमधून किशोरदा हे भारतभर प्रसिद्ध गायक म्हणून समोर आले.

ओढली ओढली, खरं तर हे गाण्याचे बोल सुद्धा नव्हते, मात्र किशोर कुमार यांनी या गाण्यात जीव ओतला. आणि ओढली ओढली हे भारताचं एक नवीन ट्रेंड त्या काळात आणि आजही निर्माण झालेलं आहे. खरं तर किशोर कुमार अंदाज या चित्रपटाकरता हे गीत होतं किशोर कुमार यांचं, हसरत जयपुरी यांचे शब्द आणि संगीतकार शंकर जयकिशन. श्रोते, हा चित्रपट 1971 या साली आला होता.

श्रोतेहो, हे गीत याराना या चित्रपटातील किशोर कुमार यांचा आवाज, अंजान यांचे बोल आणि राजेश रोशन यांचं संगीत. खरं तर प्रत्यक्ष जीवनात अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांची खरी मैत्री होती. आणि या चित्रपटामध्ये, याराना या चित्रपटामध्ये, हे गीत जेव्हा किशोर कुमार यांनी गायलं तेव्हा अक्षरशः चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षक हे रडताना आढळले. आणि तेव्हाच गाण्याच्या इतिहासामध्ये किशोरदाचं हे गीत आजही आपण गुगल सर्च किंवा यूट्यूबवर बघितलं तर बेस्ट फ्रेंडवाला गाणं असं म्हटलं तर किशोरदाचं हे गाणं पहिल्याच नंबरला येईल. किशोरदाने इतकं जीव ओतून हे गाणं म्हटलं की आजही सर्वत्र बेस्ट फ्रेंडवाला गाणं म्हटलं की किशोरदाचं हेच गीत आपल्याला दिसेल.

पडुसन या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो किशोर कुमार यांचा आवाज, राजेंद्र कृष्णा यांचं गीत आणि राहुल देव बर्मन यांचं संगीत. खरं तर किशोरदा या गाण्यामध्ये हिरो, ॲक्शन आणि गायन अशा तीन भूमिका करताना आपल्याला किशोर कुमार दिसतात. खरं तर सुनील दत्त, सायरा बानो आणि किशोर कुमार

या तिघांचं चित्रण या गाण्यामध्ये आहे. आयडी बर्मन म्हणतात, तू फक्त गा, बाकी सगळं मी पाहतो. आणि खूप मिमिक्री किशोरदाने या गाण्यात केली आपल्याला दिसते. पान, सुपारी, चाय, कॉफी सगळा भाग आपल्याला या गाण्यामध्ये दिसतो. आणि तिघांची कॉमेडी या गाण्यात आपल्याला जबरदस्त टायमिंग सोबत किशोरदा आणि सगळं दोन्हीही कलाकार करताना आपल्याला दिसतात. खरं तर किशोर कुमार म्हटलं की हरफन मौला हे नाव आणि हे चरित्र आपल्या समोर येते.

अमर प्रेम या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो किशोर कुमार यांचा आवाज, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हा चित्रपट 1972 या झालेला आणि खरं तर आर डी बर्मन यांना किशोरदाकडून दर अर्थात दुःख आणि क्लासिकल कॉम्बो या दोन्ही पद्धतीचं गीत गाऊन घ्यायचं होतं आणि वन टेक मध्येच किशोरदाने हे गीत गायलं आणि शक्ती सामंत अक्षरशः या हे गीत झाल्यानंतर अक्षरशः रडायला लागले आणि किशोरदा यांचं धन्यवाद म्हणायला लागले की वन टेकमध्ये आपण हे गीत गायलं.

लाग्छ त्यो ब्ल्याकमेल या चित्रपटातील हे गीत होतं किशोर कुमार यांचा आवाज होता. राजेंद्र कृष्ण यांचे शब्द आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी. श्रोते हो, या गाण्यादरम्यान कल्याणजी आनंदजी किशोरदाला म्हणतात की किशोरदा यात योडलिंग योडलिंग नको, फक्त सॉफ्ट गा. आणि किशोरदा यांनी एकदम हळू आणि हे गीत सॉफ्ट कल्याणजी आनंदजी यांनी जसं म्हटलं की सॉफ्ट गा, फक्त त्यांनी तसंच गायलं. आणि वन टेकमध्ये, हे त्यांची खासियत होती, वन टेकमध्ये किशोरदा गाणं पूर्ण करायचे.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात हे गीत अजनबी या चित्रपटातील होतं. आनंद बक्षी यांचं गीत आणि संगीतकार डी बर्मन शोध. या गीताकरिता किशोर कुमार यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. साधारणपणे 8 वेळा किशोर कुमार यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. आणि याच वर्षी मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा किशोर कुमार यांना जाहीर केला होता. किशोर कुमार यांनी बंगाली, हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, ओडिसा आणि उर्दू सहित भारतीय भाषांमध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

राष्ट्रदेव किशोर कुमार यांच्यावर आधारित कार्यक्रम म्हटलं की हे गीत यायलाच पाहिजे, कारण या गीताशिवाय किशोर कुमार यांचा कार्यक्रम अधुराच राहील असं मला वाटतं.

लॉकडाऊन या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो किशोर कुमार आणि सहकर यांचा आवाज अंजान यांच्या शब्दाने संगीतकार कल्याणजी आनंदजी. खरं तर आवाजाचा जादू बघा श्रोते हो कसा आहे. ॲक्च्युली डॉन या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे डॉन आणि हिरो दोन्ही असते. मग डॉन आणि हिरोची एंट्री कशी असावी हे गीत ऐकून डायरेक्टरने गाण्याचं चित्रीकरण केलं. म्हणजे अर्थात या चित्रपटाचे डायरेक्टर चंद्र बरोट म्हणतात की गाणं ऐकूनच हा सीन मी तयार केला. आणि या गाण्यासंदर्भात खूप मजेशीर गोष्ट अशी की कल्याणजी आनंदजी सुरुवातीला यांना असं वाटत होतं की हे गीत महेंद्र कपूरच चांगलं गातील. मात्र या गाण्याचे लेखक अंजान हे कल्याणजी आनंदजी यांना भेटतात आणि म्हणतात की हे गीत फक्त आणि फक्त किशोरदा हेच चांगलं गाऊ शकतात. कारण किशोरदा यांच्यामध्ये अशी शैली निर्माण केली होती त्यांनी की प्रत्येक हिरो म्हणजे राजेश खन्ना असो की अमिताभ बच्चन असोत यांच्या कॅरेक्टर आणि त्यांच्या चेहऱ्याच्या शैलीवरून त्या हिरोच्या शैलीवरून किशोरदा तसा आवाज काढत होते. म्हणून हे गीत खूप मजेशीर झालं आणि गाणं झाल्यानंतर सीन तयार करण्यात आला हे या गाण्याचं वैशिष्ट्य.

श्रोते हो आशा भोसले किशोर कुमारानी आर डी बर्मन यांचा आवाज या गीतामध्ये आपण ऐकलं. मजनू सुलतानपुरी यांचं गीत आणि आर डी बर्मन यांचं संगीत या आधी सुद्धा आपण या चित्रपटातले गीत ऐकलं. आशा भोसले यांचा आवाज होता आणि खरं तर या गीताचा किस्सा सुद्धा खूप छान आहे. यादव की बारात हे या चित्रपटाचं नाव आधी ठरायचं होतं आणि हे गीत झाल्यानंतर

नासिर हुसेन या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणतात की आता या चित्रपटाचं नाव आपण यादव की बारात हे ठरूया, आणि हे गाणं हिट झालं आणि या गाण्यानंतरच या चित्रपटाचं नाव ठरवलं गेलं. आणि श्रोतेहो, या गाण्यामध्ये तीन दिग्गज कलाकार आपला आवाज देतात, किशोर कुमार, आशा भोसले आणि आर डी बर्मन.

मेरे जीवन साथी या चित्रपटातील हे गीत होतं किशोर कुमार यांचा आवाज. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार आर डी बर्मन, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि इतरही अभिनेते यांना प्रामुख्याने किशोर कुमार यांचा आवाज होता. खरं तर किशोर कुमार यांच्या आवाजामुळे अनेक अभिनेते हे आपल्या जीवनातील सर्वोत्तम चित्रपट करू शकले आणि किशोर कुमार यांचा आवाज सुद्धा त्या प्रमाणात संपूर्ण भारतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे अनेक भाषांमध्ये किशोर कुमार यांनी आपला आवाज दिला आणि श्रोत्यांना, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यापैकी हे एक गीत होतं.

श्रोत्यांनो, किशोर कुमार यांना साधारणपणे 57-58 वर्ष इतकं जीवन लाभलं आणि ते आपल्यामधून निघून लवकरच निघून गेले. खरं तर या हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये किशोर कुमार यांचं जीवन अधिक आपल्याला पाहिजे होतं, मात्र ते लवकरच आपल्यातून निघून गेले. मात्र त्यांची गाणी आजही आपल्यासोबत आहे आणि त्यापैकी एक हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात अंतिम गीत आपण मशाल या चित्रपटातील होतं. किशोर कुमार यांचा आवाज होता, जावेद अख्तर यांचे शब्द आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय संगीत आणि सिनेमामधील एक दिग्गज नाव किशोर कुमार अर्थात आभास कुमार गांगुली हे एक होतं. श्रोतेहो, आज त्यांचा जन्मदिवस याच निमित्ताने आपण स्मृतिगंध या कार्यक्रमात काही माहिती आणि त्यांनी गायलेली काही बेहतरीन सदाबहार गीत या कार्यक्रमात ऐकलेत. आता या कार्यक्रमातून अजय घरडेला द्यायला जा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 1.5 MHz वर. रसिको दुपारचे 12 वाजलेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना जांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सुखदा, अगं माझं विंडशील्ड दिसतोय का बघ कुठे?
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारा मागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस? दारा मागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असेल.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
1: रोहित तू विंडशीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंडशीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूनेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूनी.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंडशीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा, मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेत सापडत नाहीत, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विंडशीटर,
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळ, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचा सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तक रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तक शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागत.
1: रेवा तू कोणतं पुस्तक आणलंय?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बर बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी आहेत की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विंडशीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जातं, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. हा पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलींची शर्यत काढलेली दिसते.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय हे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचंय?
0: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तक पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनिटं किंवा अर्धा तास.
2: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
1: बरं.

0: असं करूया, आधी भाजी घेऊ.
1: थांब थांब, मी टोपली घेतो.
2: टोमॅटो किती छान दिसत आहेत.
1: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
0: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
2: म्हणजे विश्वास.
0: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
1: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
2: अजूनही असे लोक आहेत.
0: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
1: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
2: तो छोटा मुलगा.
1: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
1: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
0: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
1: अच्छा, अरे मला सांग, तुला काय आवडतं?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
2: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तस?
1: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरंच?
1: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
2: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
1: काय सांगतेस हो?
2: अगदी मित्रासारखा.
1: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
0: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का.
2: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
0: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
2: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
0: हो सांग ना.
2: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
0: बर,
1: करेक्ट.
0: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
2: हो ना.
1: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
0: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
1: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
2: मग रात्री पुन्हा युट्यूब वरचा प्रयोग.
1: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
0: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
1: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
2: बरोबर, कारण आज दुकानच बंद होतं.
1: आता हे सांगायची गरज होती का तुला?
0: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
2: कोणती? ही?
0: हो.
2: अरे यात तर पुस्तक आहे.
1: काय? मी तर घेतलंच नव्हतं.
0: मग हे आलं कुठून?
1: अरे हो, मी विसरलोच होतो.
2: काय आठवलं?
1: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
2: दुकानदार अजूनही असं करतात?
1: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
0: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
2: कोणतं पुस्तक आहे ते?
1: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
2: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
1: नाही नाही, दोन तीन पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
0: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
1: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
2: सुखदा, खरं सांगू?
0: काय?
2: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
1: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
2: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
0: ते तर छानच होईल की.
1: काय, पुस्तक निमित्त असत ग, माणसं घरी गोष्ट असतात.
0: कोण असेल?
1: थांब थांब, मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बर का.
2: रोहित कोण होत?
1: अग, समोरच्या काकू ग.
0: काय रे, काय म्हणत होत्या?
1: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडतायत. आपल्या दोन खुर्च्या मागत होत्या.
2: दिल्यास का तू मग?
1: हो मग, देणार आहे.
0: आणि परत आणायला सांगितलंच?
1: नाही नाही.
2: ते का?
1: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आताच.
0: बरोबर.
2: खर तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
1: काय?
2: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
0: आणि परत येत.
1: आता कधी उशिरा येत ते सोडा.
2: तेव्हा
1: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
0: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
1: हो हो.
0: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
2: काय म्हणाल्या?
0: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
1: वा वा वा, प्रणव शाबास.
2: म्हणजे आजच सुरुवात केली.
1: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
0: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
1: माझी झाली.
2: माझी अजून झाली नाहीये. पण
1: अगं, काही अवघड नाही त्यात रेवा.
2: पण काय बोलू,
0: पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
1: आणि मुख्य

0: ते सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
1: म्हणजे
0: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण?
1: हे लक्षात ठेवते मी.
0: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
1: कोणती रे?
0: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
1: खरंच, कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
0: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
1: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
0: सुखदा, तू हा प्रश्न मला तीनदा विचारलायस.
1: कारण दोनदा तू विसरलास.
0: नाही, आज विसरणार नाही बघ तू.
2: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
1: एवढं घाबरायला काय झालं?
2: 2 मिनिटं बोलायचंय ना.
0: अगं, ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
2: तरीही
1: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
0: बरं, आपण निघूया का?
2: हो,
1: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
0: आता हे कशासाठी?
1: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
2: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
0: अरे हो, की आज एक पान, उद्या नवा विचार. वा,
2: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
1: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
2: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
0: फार लोक नसतील, पण काय सांगताय ते बुवा.
2: म्हणजे
0: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
1: आणि मनापासून ऐकणारे कान.
0: करेक्ट.
2: अरे किती मज्जा आली ना कार्यक्रमात. मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
0: मला त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
1: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक?
2: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
0: यावर अगदी सगळेच हसले.
1: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
2: आणि रोहित,
0: काय
2: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
0: मग
2: 5 मिनिटं बोललास.
1: मी घड्याळ बघत होते.
0: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
1: हे मात्र खरंय. पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
0: कशात? कशात सांग.
1: कार्यक्रम संपल्यानंतर.
2: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
0: हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
1: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
2: आणि प्रणव
0: का, त्याचं काय झालं?
2: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
1: मग
2: मी म्हटलं नक्की सांग.
0: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
1: कसं?
0: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
2: आणि शेवट गप्पांवर झाला.
1: खर तर शेवट झाला नाहीच,
0: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
2: सुखदा, मी एक ठरवलंय.
1: काय?
2: महिन्यातून 1 दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
0: मग
2: फक्त कोणाला तरी भेटायचं.
1: छान.
0: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
2: नाही.
0: फोन?
2: तोही नाही.
1: मग
2: थेट बेल वाजवायची.
0: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
2: तर सांगायचं.
1: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले.
0: नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
2: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
1: कारण त्यात अपेक्षा नसते.
0: असते ती फक्त
2: आपुली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छान सगळं.

0: श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्स मधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही चेतना. कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याच काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतो.

0: डॉक्टर कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काय सांगा?
1: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाहीये. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणत रोज धुतले तरी चालतात, पण स्त्रियांमध्ये रोज केस धुवू नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतू संसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणत तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा, आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
0: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
1: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं, त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं. पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवला तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
0: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही जात. आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही, तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
1: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअर वरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये, पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं, त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवर नुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
0: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
1: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये, तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या

0: चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता तुम्ही, त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे. मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते, पण किती

0: करचं?
1: मॉइश्चर.
0: मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावलं काहीच गरजेचं नाहीये. पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्र रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणत जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकस कोमट करून लावा. कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मुळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये
0: येण्यासाठी तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जात. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणत 30 मिनिटं किंवा 1-2 तास पर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता. कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर, असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारण काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाही तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झालेत हे कसं ओळखायचं अशा वेळेस? कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी.
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे. कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे. त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा. जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचा रोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार, चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार.

0: मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाण, नांदेडहून, बोरगाव येथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
0: तर मला डॉक्टर डॉक्टर डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा?
1: बरं, नमस्कार सर. कोंडा झाल्यावरती, जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं. पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका. नमस्कार. हॅलो हॅलो
0: हॅलो मॅडम.
1: हा, प्रश्न विचार आपला.
0: हा, मी नांदेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
0: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला टेन्शन आल्यामुळे असं होऊ शकतं का? मला डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचं.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरं होण्याचंही प्रमाण वाढलंय, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामात वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
2: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
1: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्या मागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
2: नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. हॅलो.
2: हा, बोला.
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
2: बरं, विचारा प्रश्न.
3: हॅलो.
2: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलतेय खारघरवरनं. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं? मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यात? हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होतात, पण मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना? कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे दोन प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
1: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळा

0: मुलांपासूनच तेल जास्त रिसतंय, मुलापासून तेल जास्त सुटतंय. मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडस तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका.
1: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
0: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवते की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: प्रश्न विचारा आपला.
2: मॅडम माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर.
2: तर माझं एक म्हणणं होत की आता कोंडा बी जास्त होतो ना, आता जे आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
1: बर.
2: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
0: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उत्पन्न उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेल आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदी सुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डाय सुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो कारण ती नैसर्गिक आहे, परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर त्याविषयी काय सांगा.

0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम, की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनर सारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगले.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपला आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फूड, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन B12, विटॅमिन D हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणं सुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा पण येतं, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला, आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, तुम्ही रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
2: हॅलो
1: हॅलो हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय आमच्या पर्यंत, तुम्ही थोडं रेडिओ संचापासून दूर व्हाल.
2: मी नांदेडहून बोलतोय, संजय राऊत.
1: बरं.
2: हा, माझं एक कसं आहे, माझ्या मुलाला त्याला म्हणजे समोरून समोरून असे केस गेलेले आहेत.
1: अच्छा.
2: तर त्याच्यात ट्राया वगैरे लावलेलं, म्हणजे कुणी सांगते ट्राया लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा, ओके. सर नमस्कार.

0: नमस्कार. जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे चाई असू शकत. चाई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार तेवढा गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला ॲलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल त्याला ॲलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे तर या वेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचार.
2: मी विजय कुमार सन बोलते, बस्टवा तालुक्याचा जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचार.
2: तिथे आमच्या शेजारी मध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केसेस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
2: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा याच्यामुळे कारण बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्स मधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केसगळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो. पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ऍसिड हे घेणं खूप महत्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये. पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्वाचं आहे चेतना की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे. पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडित आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं.

0: केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ताणतणाव कमी ठेवा, ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप, परंवर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटस झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खत देता, त्याला पाणी देता, मग त्याच प्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे, ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद.

पलक न गिराना, तू जरा सा उठाना आंखों का पर्दा दादा।

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध

करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते.

0: कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे, असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत.

0: व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीने दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजेंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: पड़ोसन फिल्म के ये गाने और चलती का नाम गाड़ी के गाने के बारे में एक श्रोता लिखते हैं कि क्या तो एक्सप्रेशन है, मधुबाला के लिए गा रहे हैं पर लगा ऐसा जैसे उनके लिए उन्हें इससे कोई मतलब ही नहीं है. क्या तो शानदार फिल्म है चलती का नाम गाड़ी. कितने बार आपने देखी है जरा बताइएगा तो हम ये अंदाजा लगा पाए कि चलती का नाम गाड़ी हमारे आज सुन रहे श्रोताओं में सबसे ज्यादा कि बार किसने देखी है. एक तो ये बात हो गई और दूसरी बात यह है कि आज जो मैंने इबारत लिखी थी किशोर कुमार के हुड़दंगे गानों के बारे में, क्या कोई गिनकर बता सकता है कि उस पूरी इबारत में कुल कितने गाने समाये हुए हैं. और अब किशोर कुमार का ये बेतहाशा हुड़दंगा गाना, फिल्म का नाम आपको है बताना.
2: निकल गया घर से, आ घर से.

रोज मेरी सलामी को तोप चलेगी, रोज मेरी सलामी को तोप चलेगी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू

0: किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 मध्ये प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा तर 2012 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं ॲलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता.

0: अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्या संबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ऍपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा.

यांचाही योजनेत समावेश. व्यसनमुक्ती विषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये विलंब झाल्यास अधिक कठोर पडताळणीची तरतूद करणाऱ्या जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 नुसार 2 वर्षांपर्यंतच्या विलंबित नोंदणीसाठी जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक राहणार आहे. मात्र 2 वर्षांहून अधिक विलंब झालेल्या नोंदणीसाठी आता प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्याचा आदेश बंधनकारक असेल. या दुरुस्तीमुळे बनावट किंवा फसव्या नोंदींना आळा बसून जन्म मृत्यू नोंदणी व्यवस्थेची विश्वासार्हता अधिक बळकट होईल असा सरकारचा दावा आहे. दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंब आधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री SJयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही बैठकीत सहभागी झाले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्यास तसंच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातील 2 सदस्यांना लागू होती. मात्र आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 7 सदस्यांना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठामध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याला देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार प्रत्येक खंडपीठासाठी 1 उपसचिव आणि 1 कक्ष अधिकारी अशी प्रतिनियुक्तीवरील पदं निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात व्यसनमुक्ती विषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही न्यायालयानं कायम ठेवली आहे. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून 1 घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिक मधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध गाईचं तूप, खाद्यतेल आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा

0: उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील वरठी इथं अमराठी भाषिक रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मोफत मराठी संवाद प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे धडे देण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथल्या व्यापाऱ्याची सुमारे 1,74,00,000 रुपयांची हळद घेऊन पैसे न देता फरार झालेल्या आरोपीला वाशिम पोलिसांनी मध्य प्रदेशातील बुरहानपूर इथून अटक केली. जुलै 2024 मध्ये आरोपी शिवराज आकमार आणि त्याच्या भावानं हळद खरेदी करून खोटी इसार चिठ्ठी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष 2026-27 साठी राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याचं आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे असं आवाहन करण्यात आलंय. या योजनेअंतर्गत प्रगतीशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशातील शेतीविषयक प्रगत तंत्र ज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या नांगरा विरासत संग्रहालयाचं प्रवेश तिकीट 100 रुपये करण्यात यावं या मागणीसाठी आज संग्रहालयासमोर ताला ठोको आंदोलन करण्यात आलं. गरीब शेतमजुरांना 200 रुपयांचं तिकीट परवडत नसल्यानं कायमस्वरूपी 100 रुपयांचा दर लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. धर्मगुरु जितेंद्र महाराज आणि कबीरदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांनी सुमारे 1.5 तास आंदोलन करत तिकीट घराला कुलूप ठोकलं. देशातल्या महत्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांचं आज कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांना महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं. डी वाय पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 ते 1972 मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 2009 ते 2013 या काळात ते त्रिपुराचे तर 2013 ते 2014 या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. तसंच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. डी वाय पाटील यांनी 1983 मध्ये नवी मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी वाय पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये 3 हून अधिक अभिमत विद्यापीठ 6 खासगी विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार मंत्री प्रताप सरनाईक ज्येष्ठ नेते शरद पवार या सर्वांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरू झाली. महिला एकेरीमध्ये तन्वी शर्मा भारताची सुरुवात करेल. नागपूरची मालविका बनसोड देखील या स्पर्धेत खेळणार आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत भारतीय चमूचं नेतृत्व करत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ. जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत संमत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदत. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. व्यसनमुक्ती विषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या

उपचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील, यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1,15,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबप या गावी झाला. एम एएलएलबीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 मध्ये प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा तर 2012 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंत्रवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्म मृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यु सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्च पासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण मंत्री डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की।

धोबी तालाब देखो देखो कि हरे पीपे पानी का भाव देखो।

हुआ है जब से मुझको नहीं चैन आता।

0: अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांग तिला आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणि खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800180155 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी स्वप्निता शिंदे
5: आणि मी रोशन जाधव
4: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो।
5: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात। आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो। एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं। त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या, तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं। विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत। आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्वाचं आहे। पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं। याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं। 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं। अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं। एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो। कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं। ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं। पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशा वेळी आच्छादन करावं। आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते। दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात। आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा। पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं, फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं। भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं। रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे, द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात। कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या। पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे। संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं। उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं। याशिवाय

0: पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
1: पशुपालकांकडे जी जनावर असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा, पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा, पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथम उपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची, कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतर करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
0: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावर सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
1: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे खाद्य, पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणाची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
0: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावर आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
1: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशा वेळी ते कोसळणार नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
0: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का? आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
1: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सगळीकडेच वाहत येत असते, तर अशा वेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय, ब्लॅक क्वार्टर, ज्याच्यामध्ये पायाला सूज येते. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात, कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे, कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी, ओलसर वातावरणामुळे जनावर होण्याची शक्यता वाढते. तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा, सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुकी करून घेतलं पाहिजे. आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.

0: अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
1: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषध येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही, अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
0: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
1: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते, आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
0: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
1: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटक द्रव्य असतील ते त्याला मिळतील. आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ती कुट्टी तो देऊ शकेल.
0: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
1: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखम असतील तर त्यांना आपल्याला व्हिटॅमिन्सचे औषध किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावरांना आपण हलका आहार कुट्टी करून दिला, आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात. आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
0: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
1: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएसएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर एफएमडी आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजार मुक्त राहते.
0: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुट पालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
1: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशा वेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जाणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मृत्यू होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते. त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
0: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
1: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पुराला.

0: झाल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवावं लागेल,
1: अच्छा
0: कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात. आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत,
1: बरं,
0: त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावर असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते, त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते. तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे. त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, काशीला दहा हो तयार होतो, काशीमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते. तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कास दहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच. जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
1: शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
0: निश्चितच. आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअप वरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुक करण्यासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात. तर अशा वेळी त्यांनी ते पंचनामे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे, परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
1: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होतात, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
0: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूल प्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशु वैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे. तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
0: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
1: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतू निर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
1: बरं.

0: श्रोतेहो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाहीये, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: रात्रीचे 8 वाजून 5 मिनिटं होते. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे

0: मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे।
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे। देशभरात यंदा 1 मार्च पासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली। यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत। तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400हून अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत। ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीने नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील। प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल। त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल। यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत। अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले। अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। POP अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे। त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं। त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता। या संदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयाने सांगितलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली। मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्ट कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली। अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली। मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील। यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाल

निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 मध्ये त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा, 2022 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिक्की मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत आज या कार्यक्रमात रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी गायलेली गण अनुसूया.

सचता मुझे तुमसे मोहब्बत है मगर मैं कह नहीं सकता।